0: ಮೀರಿ ಮಾಯಾ ತಿಂಗಳ ಕತ್ತಿ ಸೈಸನು ಇನ್ನಿ ಹಿಡಿನೇ ಪಿಕ್ಕರ್ ತಿನ್ಸುದು ಇನ್ನಿ ಹಿಡಿನೇ ಪಿಕ್ಕರ್ ತಿನ್ಸುದು
1: ಮೋ ರಾಜಾ ಹುಚ್ಚು ತಿನ್ನಿ ಪೋನಿ ತಿನ್ನು ರಾಣಿ ಹುನ್ನೆ ಚೊಕ್ಕಿ ಖಾಂಡು ಚುಟ್ಟಿ ಕಹಾನಿ ಬನೌಲ ಪ್ರಿನ್ಸೆ ಸ್ವಾಮಿ ಕರಿ ಕರಿ ವಿಷಯ ದಿನೆ ಕಸ್ತು ತಿನ್ನು ಪ್ರಾಣಿ ಅಪ ನಚಾಉನ ಪರ ಪರ ಚಾನಿ ಚಾನಿ ಮನ್ ನಚಿಕ್ ಅವತಾ ಕಿನ ಹುಚ್ಚು ಪಾನಿ ಪಾನಿ ವೈಸ ಠಾಂ ಕಿತ ಗಾಚ ಅಪ ಸುಸ್ನೆ ಪಹೋ ಕಿ ಮನ್ ಮಿಲ ಸಾತಿ ಮಲ ರೋಸ್ನೆ ಪಹೋ ಕಿ
2: सिटी भिटी प्रवेश आवेदन फारम खुले सम्बन्धी सूचना
3: एसी उत्तीर्ण सम्पूर्ण विद्यार्थी भाई बहिनीहरूमा हार्दिक बधाई तथा सफल भविष्यको शुभकामना
2: आफ्नो उज्जवल भविष्य प्राविधिक क्षेत्रमा बनाउन चाहने विद्यार्थीहरूका लागि यस धौलागिरी प्राविधिक शिक्षा प्रतिष्ठानमा शैक्षिक सत्र 2083-84 लागि विभिन्न कार्यक्रमहरूमा भर्ना आवेदन फारम खुलेको सहर्ष जानकारी गराउँदछौ
3: उपलब्ध कार्यक्रमहरू सामान्य चिकित्सा एचए फार्मेसी मेडिकल ल्याब टेक्नोलोजी
2: फारम वितरण सम्बन्धी विवरण अनलाइन आवेदन दिने मिति 2083 वैशाख 29 गतेदेखि 2083 जेठ 13 गतेसम्म न्यूनतम योग्यता एसईमा न्यूनतम 2 GPA प्राप्त गरेको वा एसएलसी पास वा टीएसएलसी 68.33% उत्तीर्ण
3: विशेष जानकारी एसई प्राविधिक धारबाट उत्तीर्ण विद्यार्थीहरूले जुनसुकै कार्यक्रममा अध्ययन गर्न पाउनेछन्
2: हाम्रा सेवाहरू धौलागिरी प्राविधिक शिक्षा प्रतिष्ठानको आफ्नै सुविधा सम्पन्न होस्टेलमा बस्न चाहने कलेजका विद्यार्थीहरू साथै अन्य पेसा व्यवसायमा आबद्ध गर्ल्सहरूको लागि होस्टेल भर्ना खुला गरिएको छ
3: छोटो अवधिको केयर गिभर तालिम तेस्रो समूहको समेत भर्ना धमाधम शुरू भइरहेको छ समयमै आफ्नो सिट सुरक्षित गरिहाल्नुहोस्
2: विस्तृत जानकारीका लागि धौलागिरी प्राविधिक शिक्षा प्रतिष्ठान बानापाचार द्वारेगौड़ा बागलुङ बागलुङ बजारदेखि उपल्ला चौर हुँदै कुण्डुले जाने बाटोमा सम्पर्क नम्बर 068-420-003 420-001 मोबाइल नम्बर 98-576-21-917 98-576-35-567 र 98-451-20-736
4: रेडियो दिदी बहिनी 95.2 MHz